गुरुवर अवलंबून असतं. कारण शिष्य अवगुणी असला तरी सद्गुरु नाना प्रयत्न करून त्याच्यात बदल घडवून आणतात. असत शिष्य असला तरी सद्गुरूंनी प्रयत्न केल्यावर त्याच्या ठिकाणचे अवगुण जाऊन त्याच्यात अर्थात चांगला बदल घडून येतो. परंतु सच्छिष्याच्या योगी असद्गुरूमध्ये कधीही सुधारणा होऊ शकत नाही. कारण गुरूंना आपल्या मोठेपणाचा अभिमान असतो, त्यामुळे ते सच्छिष्याचं ऐकत नाहीत. या कारणामुळे सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. तसे सद्गुरू भेटले तर सन्मार्ग प्राप्त होतो, नाहीतर शिष्य पाखंड मताचं अनुकरण करू लागतो.

येथे सद्गुरुची कारण येर सर्व निकारण तथापि सांगू ओळखण सच्चिष्याची मुख्य सच्चिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सच्चिष्य शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचारशील शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे सुचिष्मंत शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारे शिष्य पाहिजे साक्षपी विशेष शिष्य पाहिजे परमदक्ष शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा समर्थ सांगतायत म्हणून आत्मकल्याण साधण्याकरिता मुख्य सद्गुरूंची भेट व्हावी लागते बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत तथापि सच्चिष्याची लक्षणं आता सांगतो सच्चिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरु वचनावर त्यांचा संपूर्ण विश्वास असतो आणि तो अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जातो शिष्य निर्मळ असावा पवित्र आचरण करणारा असावा आणि सर्व प्रकारे नियमाने वागणारा असावा शिष्य अत्यंत उद्योगी परमदक्ष आणि अलक्ष्म अशा परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू शकेल असा असावा शिष्य पाहिजे अतिधीर शिष्य पाहिजे अति उदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी अर्थातच शिष्य अत्यंत धैर्यवान उदार अत्यंत उदार आणि परमार्थाविषयी अति तत्पर असावा

शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेशकर्ता, शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा, शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा, शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संतासंत विचारघेता, शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील। शिष्य कसा असावा याची लक्षणं सांगताना समर्थ सांगतायत की तो परोपकारी, निर्मत्सरी आणि अध्यात्मनिरूपण श्रवण करताच त्यातील लक्षार्थ जाणण्याची पात्रता करणार असणारा असावा। तसेच तो अत्यंत शुद्ध, अतिशय सावध आणि अनेक उत्तम गुणांनी संपन्न असावा। प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त आणि नीतिमान असूनही तो मर्यादेशील असावा। युक्तिवंत, बुद्धिमान आणि नित्यानित्य विचार करून वागणारा तो असावा। तसेच धाडसी, दृढव्रती आणि उत्तम कुलातील पुण्यशील असा। सात्विक, भजनतत्पर आणि नित्यनेमाने साधन करणारा साधकही तो असावा। शिष्याची अधिक लक्षणं आपण जाणून घेणार आहोत या गीतानंतर।

शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी, वाढवू जाणे। शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे। शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध। शिष्य असावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही। जो संसार दुःखे दुःखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला समर्थाविषयी। बहु दुःख भोगिली जिणी, तयासीच परमार्थ बाणी, संसार दुःखाचे निगुणी वैराग्य उपजे। सत्शिष्याची लक्षणं सांगताना समर्थ सांगतायत की त्याचा गुरूंच्या चरणी दृढ विश्वास असावा, शारीरिक कष्ट करण्यास तो तत्पर

सत नेहमी तत्पर असावा आणि परमार्थ वाढावा अशी तीव्र इच्छा त्याला असावी. शिष्य स्वतंत्र, जगमित्र, सर्वगुण संपन्न आणि परमार्थास अत्यंत लायक असावा. तो सद्विद्येच्या लक्षणांनी युक्त, सद्भावयुक्त आणि अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा असावा. तो अविवेकी नसावा, गर्भ श्रीमंत नसावा, तर तो त्रिविध तापाने संतप्त झालेला आणि संसार दुःखाने दुखावलेला असावा. कारण जो संसाराने अत्यंत दुःखी झालेला असतो, त्रिविध तापाने पोळलेला असतो, तोच परमार्थ प्राप्तीसाठी योग्य अधिकारी ठरतो. ज्याने अत्यंत दुःख भोगलेलं असतं त्याच्या अंतःकरणात परमार्थ मांडतो, कारण संसार दुःखामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालेलं असतं.

वंदन कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण आलेलो आहोत आणि आत्ता आपण श्रवण करत होतो दासबोधातील 5व्या दशकातील 3रा समास आणि याचा पुढील भाग आपण यापुढील भेटीत श्रवण करणार आहोत. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर आपण जाणूया हवामान वृत्त. हाती आलेल्या वृत्तानुसार कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, किमान तापमान 29 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 80%. पुढील 24 तासांसाठी शहर आणि उपनगरांकरिता हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या पावसाची आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळलेले राहील. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आणि या वर्षीची अर्थातच 2026 ची थीम आहे हवामान बदल आणि तातडीची हवामान कृती। पर्यावरण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो संपूर्ण आसमंत, निसर्ग आणि आजूबाजूच्या सर्व गोष्टी। आता या पर्यावरणाविषयी काळजी ही आपल्याला घ्यायलाच हवी, कारण अर्थातच याचा सर्वतोपरी परिणाम हा आपल्यावरच होतो। खरं तर हा दिवस सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या पृथ्वीवर तापमान वाढ आणि अर्थातच वाढत्या नैसर्गिक आपत्तींसारखे जे इशारे मिळत आहेत त्यावर तातडीने प्रभावी पावले उचलणं गरजेचं आहे। आणि कोणतीही गोष्ट आपल्याला दुसऱ्याला सांगणं खूपच सोपं असतं, परंतु ती गोष्ट स्वतःहून करणं हे जास्त महत्त्वाचं दुसऱ्याला सांगण्यापेक्षा। आपण एखाद्याला सल्ला देताना अगदी सहजपणे देतो, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नका, हे करू नका, ते करू नका, परंतु इतरांना सल्ले देण्यापेक्षा बाजारात जाताना किंवा इतर कुठेही जाताना आपल्या हातात कापडी पिशवी असणं गरजेचं आहे, कारण कृतीतून सर्व घडतं। जसे बालमनावर संस्कार हे मोठ्यांच्या अर्थातच त्यांच्या अनुकरणातून, बाळ हे मोठ्यांचं अनुकरण करतं, तसंच इतरांचं सुद्धा आहे। तर या पर्यावरणाला मदत करण्यासाठी आपला खारीचा वाटा या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपला असलाच पाहिजे। आता पर्यावरण म्हटलं की आठवतो निसर्ग, निळे गगन, निळी धरा।

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा।

सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: पर्यावरण दिनाच्या निमित्ताने श्रोते आपल्याला अर्थातच मेसेज पाठवत आहेत आणि त्यामध्ये माधव वाघ पुण्याहून आपल्याला सांगत आहेत की या इथे लक्ष्मणा बांधगुटी या गीतात कदिमांनी निसर्गाचं पर्यायानं पर्यावरणाचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तर आपण हे गीत रामायणातील गीत लगेच ऐकूया.
1: नौका गंगा पार झाली, वनवासी श्रीराम भार्या आणि बंधू यांच्यासह पुढे मार्गस्थ झाले. वाटेतील दिवस चालण्यामध्ये आणि रात्री कुठेतरी वृक्षाखाली पर्णशय्येवर झोपून अयोध्येचं स्मरण करण्यामध्ये त्यांनी व्यतीत केल्या. एका सायंकाळी ते भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये पोचले. भरद्वाजांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि वास्तव्यासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचं सांगितलं. चित्रकूटाला जाण्याचा मार्गही पण त्यांनी त्यांना कथन केला. त्यांचा निरोप घेऊन श्रीराम पुढे निघाले. वाटेमध्ये जानकी अनेक अनोळखी फुलांच्या विषयी विचारत होती. श्रीराम जिज्ञासा पूर्वित होते. लक्ष्मण फुलांचे गुच्छ गुंफून बहिणींच्या हाती देत होता. असाच वनविहार करीत करीत ते तिघही चित्रकूट पर्वतावर पोहोचले. तिथल्या एका सपाट आणि मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले,

खरोखरच खूप सुंदर असं वर्णन यात, जसं माधव वाघ यांनी सांगितलं की निसर्गाचं वर्णन या गीतात खूप छानरित्या केलेलं आहे गदिमांनी. आणि या इथे लक्ष्मणा बांध कुटी असं हे गीत आता श्रवण करत असताना खरोखर अशा निसर्गरम्य वातावरणात जाऊन शांतपणे बसावं असं वाटत असताना जर आजूबाजूच्या निसर्गाने आपल्याशी बोलायला सुरुवात केली तर, हां अर्थातच पानांना फुलांना झाडांना जर बोलता आलं असतं तर काय झालं असतं, म्हणजे आपण गेलो असतो शांततेसाठी आणि झालं असतं काय, शांतता भंग झाली असती. म्हणूनच ते शांत राहतात, कारण आपल्याला शांतता मिळायला हवी ना. मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ काढून शांतपणे 4-8 दिवसासाठी अशा शांत ठिकाणी जावंसं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे बरेच जण आता अर्थातच या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे जातात आणि तिथल्या निसर्गाचा आनंद घेतात. काही जण अर्थातच पिकनिकसुद्धा प्लॅन करतात आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि जाऊन येतात. याचसोबत समुद्राची आठवण झाली मला, कारण आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण पर्यावरणाविषयी बोलत असताना हवामान बदल आणि तातडीची हवामान कृती अशी यावर्षीची थीम आहे. आणि पर्यावरणासाठी आपला एक खारीचा वाटा यासाठी बोलत असताना समुद्र आणि समुद्र किनारा, काही ठिकाणी समुद्रावर गेल्यानंतर आपल्याला जशी अनुभूती मिळायला हवी तशी मिळत नाही, तर का, त्यात चूक कोणाची असते नीट विचार करा. तोपर्यंत एक छानसं गीत आपण ऐकूया.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिश्चंद्र पाटील यांनी खास छान असं काव्य पाठवलेलं आहे आपल्याला. काव्याला नाव दिलेलं आहे वसुंधरा. निसर्गाची ही सुंदर लेकरे, झाडे वेली पाखरे खरी संपत्ती. मानवा तू का विसरलास त्यांच्याशी आपली नातेसंबंधांची नाती. स्वार्थासाठी मानवा तू तोडले झाडांचे जीवनदान. विज्ञानाच्या शर्यतीत विसरला निसर्गाचा खरा अभिमान. नद्या झाल्या प्रदूषित, आता हवेमध्ये पसरला धूर. जागे व्हा आता तरी मानवांनो, निसर्गाचा विनाश थांबवा दूर. एक तरी झाड लावून मातीत करूया समृद्ध ही वसुंधरा. पर्यावरण संवर्धनाचा हाच खरा हाच संकल्प खरा. खूप सुंदर अशी ही कविता आपल्या श्रोत्यांनी पाठवलेली आहे हरिश्चंद्र पाटील यांनी दिघाटे पनवेलहून व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि त्यातून त्यांनी असा सुंदर असा संदेश दिलेला आहे की आपल्याला प्रत्येकी एक झाड तरी लावलंच पाहिजे. असं सांगताना त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की त्यांनी आतापर्यंत 100 झाडांची लागवड केलेली आहे. खूपच छान हरिश्चंद्रजी. आणि यापूर्वी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा समुद्राविषयी बोलत होतो, तर समुद्रावर छान असं फेरफटका मारताना काही ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, वा किती स्वच्छ सुंदर असा हा समुद्र किनारा आहे. आणि काही ठिकाणी या उलट परिस्थिती पाहायला मिळते, तर ती का? अर्थातच आपल्यामुळे. आणि यावर उपाय देखील आपणच केला पाहिजे. स्वच्छ आणि सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यांची जबाबदारी देखील आपलीच आहे.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: WhatsApp in life, man more calm. Ethano aram, so start up your day with Rainbow Fun Day.

आज आपण जाणून घेणार आहोत संतूरवादक पंडित तरुण भट्टाचार्य यांच्याविषयी. पंडित तरुण भट्टाचार्य हे संगीतकार आहेत आणि अर्थातच क्रांतिकारक असे संगीतकार आहेत. असं का म्हटलं तर त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा चेहरा मोहराच बदलला आहे आणि खरोखरच ते अतुलनीय संगीत राजदूत आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताच्या सर्वात प्रसिद्ध प्रवर्तकांपैकी एक असलेल्या त्यांनी रॉयल अल्बर्ट हॉल तसेच पॅलेस डी ब्रो आणि थिएटर डी लावेल, अपोलो थिएटर तसेच ज्युबिली ऑडिटोरियम, क्रॅमलिन रशियामधलं यांसारख्या अत्यंत भव्य ठिकाणी आणि शहरांमध्ये अनेक वेळा अक्षरशः जगभर दौरे केलेले आहेत या कार्यक्रमासाठी. आणि त्यांच्या मंत्रमुग्ध चाहत्यांच्या यादीत अर्थातच अनेक जण आहेत आणि जगभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध मेहर घराण्याचे एकमेव संतूरवादक पंडित भट्टाचार्य यांनी संतूर या वाद्यात तसंच ते वाजवण्याच्या शैलीत क्रांती घडवून आणली आहे. त्यांनी पहिल्यांदाच दाखवून दिलं की संतूरसारख्या हातोडीच्या वाद्यामध्ये खालच्या सप्तकातील सूर मिंड किंवा ग्लाइड करता येतात आणि या कलाकाराने संतूर वाजवण्याची कला पार बदलून टाकली. उस्ताद तरुण भट्टाचार्य हे मंका किंवा सूक्ष्म सूरयंत्रांचे संशोधक आहेत जे या 100 तारांच्या वाद्याला जलद दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रभावाने आणि अत्यंत अचूकतेने जुळवण्यास मदत करतात. त्यांच्या संतूरवादनाच्या नाविन्यपूर्ण तंत्रामुळे कृंतन एकारतन बोलतन वाजवणंही शक्य होतं, ज्यामुळे विविध पारंपरिक कला प्रकारांमध्ये संतूरची उपयुक्तता वाढते. वाद्याच्या आकारात आणि तारांच्या मांडणीत त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे संतूरला अधिक खोल आणि अभिजातनात प्राप्त झाला आहे. उस्ताद तरुण भट्टाचार्य यांच्या या योगदानामुळे अर्थातच क्रांती घडलेली आहे आणि त्यांना तरुण भट्टाचार्य यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

0: ठीक 7:10 आपण ऐकू शकता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे, त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे, तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे, असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगर

0: महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे। तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। आज जागतिक पर्यावरण दिन आहे। या निमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे, तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे। या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे।
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवड मोठा अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा। तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील। आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा। मी एवढी आपल्याला विनंती करतो।
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे। www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे। याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं। मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे। म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे। यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत। लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे। तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा। तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे। कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे।
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी काल दिली। ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं। ते 76 वर्षांचे होते। हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली। जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं। ते 93 वर्षांचे होते। भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। 1972 ते प्रथम आमदार झाले। राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं। महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे। नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे। पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित, अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मन मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्युझिकल साथ, रियल

दृष्ट काढते निमिष एक थांबतू या गीतातून, या गीताच्या बोलातून, अर्थातच ज्यांचे वाढदिवस आहेत आज त्या सर्वांसाठी हे खास गीत आणि हे गीत गायलेल्या आपल्या गायिका सुमन कल्याणपूर यांची बातमी काही दिवसांपूर्वी आली आणि मन अगदी विषण्ण झालं. संगीतासाठी योगदान दिलेल्या या गायिकेला आणि अनेक गीतं आपल्या सुस्वरात गायलेल्या यांना सुमनांजली, या मातब्बर मंडळींना गीतांच्या सुमनांजलीतून भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच काल अनेक सुपरस्टार घडवणाऱ्या निर्माता पहलाज नेहलाने यांची बातमी आली आणि खरोखर मन पुन्हा एकदा विषण्ण झालं. चित्रपट क्षेत्राव्यतिरिक्तही अनेक पदं यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या या मातंबर मंडळींना गीतांच्या सुमनांजलीतून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।

0: बनोगे।
1: आता तुम्ही म्हणाल काय सकाळी सकाळी तू पण वेडा मी पण वेडी. अर्थातच वेडेपणा नाही हो, शहाणपणाच आहे. एका कवीने आपल्या चारोळीत म्हटलंच आहे. काय म्हटलंय? तर इथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत, कारण शहाणपणाने वागण्याचे इथे काटेकोर कायदे आहेत. आणि खरोखर शहाणपणा म्हटलं की पुढील गीत ऐकूया.

0: ही पृथ्वी बोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

पहाटे 5 वाजल्यापासून अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहेत. अनिल नाईक, विनोद मेस्त्री, महेंद्रभाई आगाशेगावातून, तसेच हरिश्चंद्र नाईक दिघाटे पनवेलहून, सीमा पटवर्धन, प्रणव शिंदे, रामदास तांबे, श्रावणी आणि मंगेश भगत, सुलभा भगत आणि श्रीनिवास हिंगणे, भूषण दळवी, दिलीप पाटील, कृष्णानंद कामत, पंकज मोहोड, तडवी मोहन, अपूर्ण श्रोत्री आणि गजानन मुरेश्वर पाटील उमेल मान वसईहून, माधव वाघ पुण्याहून, संतोष दिनकर पाटील वीणा नाडकर्णी, प्रशांत नाईक उरणहून, अपर्णा पटवर्धन आणि भूषण सप्तर्षी, श्रुती भावे, जयेश भास्कर, अरुण गावकर, विजय जोशी, निलेश गजानंद राऊत, तसेच रवींद्र लक्ष्मीबाई पांडुरंग सरनाईक, रेवती रवींद्र सरनाईक आणि रजनीकांत पाटील, मुरलीधर रौंदळ मालेगावहून, सुरेखा पाटील, चैतन्य अत्रे, सिया स्वामी आणि दीनानाथ पेडणेकर, तसेच परांजपे महाडी, रानकर सोहणी आणि भालचंद्र मडकईकर, गौतम भिंगारडे, सुवर्णा चौगुले, स्वाती कुलकर्णी, के राघव कुमार, राजेंद्र मणिराम म्हात्रे, चंद्रशेखर मुळेकर, अंकुर रवींद्र वामन साने, किशोर पेडणेकर, श्रीकांत फणसळकर, सूर्यकांत कुंभार सवादे कराडहून, शिवाजी दळवी, देवराम म्हात्रे, गायत्री वंशोपायन, प्रज्ञा मानकमे, आशा गणेश सोनावणे, निशा लोहार गोवंडीहून, अरविंद कुळकर्णी, आनंद परब आगेरीहून, सुरेश आरेकर, प्रशांत कुलकर्णी आणि गोपाळ मेढेकर, अनुपमा आणि उमाकांत गुलतकर, आनंद मुकाशी, अनिल गावडे आणि अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमाला छान असा प्रतिसाद दिलेला आहे. ऐकत रहा 107° एकमेका हट आकाशवाणी मुंबईची FM ब्रेन रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ.
2: एक व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात तो अज्ञात मुंबई थोड्याच वेळात सादर होईल.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड, ठाणे, फडके रोड, डोंबिवली आणि बदलापूर.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त

0: दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि संस्थेचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास.
0: हो,
1: भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
0: पुरुषांमधला उत्तम.
1: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय तर दानधर्म करायचा
0: आहे.
1: आणि मग दानधर्म करायचा आहे तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
0: खरे खरे.
1: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय, त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे छिद्रातून प्युरिफिकेशन होतं आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
0: बरोबर. श्री विष्णूंचं
1: विष्णूंचं स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं, वरती वाती करता रॉड असतो, लक्ष्मी दिवा असतो त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो, त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत ज्याला कास्टिंगचे असतात, पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात.
0: बर.
1: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकी तोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळातही वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्ती म्हणजे प्रतिमा, आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो जास्वंद दिवा. हा पॉप्युलर प्रकार आहे.
0: बर.
1: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण तर त्यांच्या लेखीचा नवरा.
0: बरोबर.
1: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
0: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा 6वा भाग.
1: जून 1720 मध्ये कॅप्टन बेट्सनं वरळीच्या बांधाच्या बांधकामाची सुरुवात केली. बेट्सच्या आवश्यकतेनुसार कंपनी सुरतहून 3 लाख दगडाच्या लाद्या, 600 खंडी लाकडं, 1000 मण गूळ पाठवून देते. पहिल्या महिन्यातच या कामासाठी एकूण 4542 रुपये खर्ची पडतात. पुढच्या 3 महिन्यात आणखी तेवढेच पैसे खर्च होतात, पण बांधकाम मात्र वर येताना काही दिसत नाही. वास्तविक बेट्सनं हे संपूर्ण काम 9 महिन्यातच म्हणजे मार्च 1721 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित होतं, पण ते वर्ष संपत आलं तरी बांध काही आकाराला येताना दिसेना. सन 1721 अखेर या बांधकामावर सुमारे 64,336 रुपये खर्ची घातले गेले. कंपनीच्या अधिकाऱ्यांची धाकधूक साहजिकच वाढू लागली. पुन्हा एकदा या बांधाच्या नावाखाली कंपनीला फसवलं जातंय की काय अशी शंका त्यांना येऊ लागली. जानेवारी 1722 मध्ये चार्ल्स बूनची बदली होऊन त्याच्या जागी आता विल्यम फिप्स मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून आणला जातो. कंपनीचे इंग्लंड स्थित संचालक नवीन गव्हर्नर विल्यम फिप्स यांना बांधाच्या प्रगतीविषयी सखोल तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देतात. पुढच्या 2 महिन्यात फिप्स सर्व कामांचा आढावा घेऊन मार्च 1722 मध्ये कंपनीला सादर केलेल्या आपल्या अहवालात वरळीचा बांध पूर्ण होण्यासाठी अंदाजापेक्षा 2x खर्च आणि कालावधी लागणार असल्याचं कळवतो. आणि वरळीचा बांध पूर्ण करणं एव्हाना प्रतिष्ठेचा विषय झालेला असल्यामुळं हा खर्च करणंही आवश्यक असल्याची शिफारस करतो. 1723 सालही तसंच सरत.
2: 1724 सालच्या मध्यावर बांधकाम थोडं डोकं वर काढायला लागतं खरं, पण पुढच्याच महिन्यात ते बांधकाम कोसळत. पुढची आणखी 2 वर्ष बांध बांधावा आणि पुन्हा कोसळावा हे चक्र सुरूच राहत. खर्चाचा अंदाज कधीच चुकलेला असतो. आणखी किती कालावधी लागेल याची काही कल्पनाच नसते. बेट्सकडे विचारणा केली जाते तर तो आणखी काही कालावधी लागेल पण बांध पूर्ण होईल असं सांगत राहतो. कंपनी ही बाब गांभीर्याने घेते. कॅप्टन बेट्सवर कारवाई करण्याचा विचार करू लागते, पण तो विचार मागेही घेते, कारण तो जर काम सोडून गेला तर तोवर घातलेला पैसा वाया जाण्याची भीती असल्यामुळे काम पुढे नेण्याचा निर्णय घेतला जातो. सन 1727 अखेरीस बांधाचं काम पूर्ण होत येतं. कंपनीला आता कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळं लंडनहून बांधाची काळजीपूर्वक तपासणी करण्याच्या सूचना केल्या जातात. बांधात काही दुरुस्त्या करणं गरजेचं असेल तर त्या तातडीने करून घ्याव्यात असंही कळवलं जातं.
1: सन 1728 मध्ये बांधकाम अगदी अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपतं आणि पावसाळा सुरू होतो. त्या वर्षाचा पाऊस थोडा जास्तच असतो. तुफान वारा, उंच उठणाऱ्या जोरदार लाटांच्या बांधाला बसणाऱ्या धडकांनी बांधाच्या उतारावरच्या दगडी लाद्या समुद्रात वाहून जाऊ लागतात. त्या बाजूला बांधाला भगदाड पडू नये म्हणून बांधाची समुद्राकडची बाजू अधिक रुंद करून तिला आणखी उतार देण्याची आवश्यकता असल्याचं ध्यानात येतं. बांध टिकून राहणं आवश्यक असल्यामुळं तोही खर्च करण्याची मंजुरी कंपनी देते. बांधाच्या समुद्राकडच्या भिंती अधिक उताराच्या करून आणि त्यावरच्या वाहून गेलेल्या दगडी लाद्यांच्या जागी नवीन लाद्या बसवण्याचं काम करण्यासाठी तुरुंगातून कैद्यांना आणलं जातं. काम यशस्वी झाल्यास

0: त्यांना कैदेतून मुक्त करण्याचं आश्वासनही दिलं जातं. साधारण 1728 अखेरीला काम पूर्ण होत. बांधाचं काम 9 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित असताना त्यासाठी जवळपास 8 वर्षांचा कालावधी लागलेला असतो. पण अखेरीस ते आव्हानात्मक काम पूर्ण होत. हा बांध बांधल्यानंतर मुंबईची सर्व बेट समुद्राकडच्या बाजूने बंद करण्याचं अशक्यप्राय काम संपुष्टात येत. आता केवळ मधल्या जागेत भरणी करून एकसंध जमीन तयार करण्याचं म्हणजेच रेक्लमेशनचं काम तेवढं शिल्लक राहिलेलं असतं. आणि आता ते पुढची 200 वर्ष सुरूच राहत. तो एक आणखी वेगळाच इतिहास आहे.
1: बरईचा बांध पूर्ण केल्यानंतर कॅप्टन बेट्सनं दिनांक 25 जुलै 1729 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला पत्र लिहून कंपनीकडे ग्रॅच्युइटीची मागणी केली. त्याचबरोबर बांधकाम चालू असलेल्या 8 वर्षांसाठी प्रति महिना ₹100 प्रमाणे भत्ता आणि पालखीच्या भोयांना बेट्सने अदा केलेल्या रोजंदारीच्या परताव्याचीही मागणी केली होती. कंपनीनं बेट्सच्या मागण्या धुडकावून तर लावल्याच, वर बेट्सनं 8 वर्षांच्या काळात बांधावर झालेल्या अंदाजापेक्षा अधिक झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून 3,20,423 रुपयांची रक्कम द्यावी अशी मागणी केली. बेट्सनं अर्थातच कंपनीच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. थोडक्यात दोघांनीही एकमेकांच्या मागण्या धुडकावून लावल्या होत्या. वरईच्या बांधाचं अशक्य प्राय काम पूर्ण करणारा कॅप्टन बेट्स ह्याच्याविषयी फारशी माहिती मिळत नाही म्हणायला लंडनहून त्यावेळच्या मद्रासच्या फोर्ट सेंट जॉर्जशी केलेल्या पत्रव्यवहारात त्याचा त्रोटक उल्लेख वाचायला मिळतो. सन 1718 लंडनहून दीव दमण मधल्या दीव बेटावर येण्यासाठी निघालेल्या किंग विलियम या जहाजातल्या सैनिकांच्या यादीत मास्टर गनर कॅप्टन एलियास बेट्स हे नाव सापडतो. पण तो वरईचा बांध घालणारा बेट्स आहे की अन्य कुणी याविषयी नेमकं सांगता येत नाही. पण सन 1718 जहाजाने लंडन ते दीव असा केलेला प्रवास आणि कथेतल्या बेट्सनं गव्हर्नर चार्ल्स बूनची मुंबईत 1720 घेतलेली भेट पाहता वरईचा बांध घालणारा बेट्स हाच बेट्स असावा असं मानायला पुष्कळशी जागा आहे बरं का. मध्य मुंबईचा जन्म या बांधामुळे झाला. त्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागला हे खरं असलं तरी कॅप्टन बेट्सनं जिद्दीनं हे काम पूर्ण केलं. पण इतिहासानं त्याची दखल घेतली नाही असं खेदानं म्हणावं लागेल. असं का व्हावं याबद्दल आपण आता पुढच्या भागात ऐकू.
2: बेट गाव अननगर शहर ते महानगर बनत.
1: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई. पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेला हा सांगीतिक प्रवास असाच सुरू राहणार आहे आपणा सर्वांच्या साथीने. आणि दुपारी 2 ते 5 या वेळेत FM रेनबोला आपल्यासोबत असेल RJ गोपी आणि 10 ते 1 या वेळेत FM गोल्डवर आपल्यासोबत असेल RJ शिवांगी. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी

0: 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या

माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्तरासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इव्हेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ

अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉक्टर सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉक्टर कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैपेईवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपके दिल की हर ख्वाहिश पूरी करने वाली फिक्स डिपॉजिट स्कीम, सुरक्षित बेस्ट इंटरेस्ट रेट और FD के ढेर सारे विकल्प।
1: इंटरेस्ट रेट सर्वसाधारण ग्राहक 7.05%, सीनियर सिटीजन 7.30% मंथली और क्वार्टरली इंटरेस्ट ऑप्शंस के साथ 16 महीने, शर्तें लागू।
0: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ।
2: एक काय हो मुंबई बंदर उमदा, कुट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग ए माझा राजा तूर, ए माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे।
0: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधल्याची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर।

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर।

आणि खरेदी प्रक्रिया तसंच संबंधित कंत्राटदार कंपन्यांची कामगिरी, कराराच्या अटी आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या अनेक भागात गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीला लागले आहेत. मात्र यंदा अल्निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं स्वरूप अनिश्चित राहण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून.

0: कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग हे माझा राजा तूर, हे माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन। रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर, महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून।
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला। त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली। ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता। इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे। त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले। सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली।
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है। जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं, दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं। ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे। काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में हैं।
1: देशात चलनी नोटांकरता प्लॅस्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत। सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं

अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीअंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्त्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार रसिको, न्यूज ऑन रेडिओ ॲप आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी, आणि या निवांत दुपारी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। काय ना, दरवर्षी 5 जून रोजी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो, आणि हा दिवस केवळ झाडे लावण्याचा किंवा पर्यावरणाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नसून पृथ्वीच्या अस्तित्वाशी जोडलेली आपली जबाबदारी ओळखून देणारा दिवस आहे। वाढतं तापमान, अनियमित पाऊस, जंगलतोड, प्लास्टिक प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास पाहता पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, आणि आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा आणि निसर्गाची हानी होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः काय करता आणि काय करायला हवं ते सांगा। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 4132 आणि 45151433। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71। तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता, मला दूरध्वनी करून सांगा किंवा व्हॉट्सअप संदेश लिहून पाठवा की पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा आणि निसर्गाची हानी होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः काय करता आणि काय करायला हवं।

रसिक हो, या निसर्गाच्या संगे आपण फिरत राहणारच आहोत. मी तुम्हाला विचारलं होतं की पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा, निसर्गाची हानी होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः काय करता आणि काय करायला हवं. मला व्हॉट्सअप संदेश आलेला आहे सुरेश पाटील आणि अविनाश कडू यांचा. ते म्हणतात आहेत की वृक्षारोपण करायला हवं. बरं, रुपाली शिंदे म्हणतात आहेत की त्या प्लास्टिकचा वापर कमीत कमी करतात आणि किराणा दुकानातून साखर, डाळ वगैरे याच्यात कॅरीबॅग जे आणलेले असतात त्या परत त्याच कॅरीबॅगमध्ये दुकानातून माल आणतात आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा त्या प्रयत्न करतात आणि कचरा परिसरामध्ये इतरत्र टाकत नाहीत कुठेही. किती छान गोष्ट आहे. हरिश्चंद्र पाटील म्हणतात आहेत की गेल्या 2 वर्षांपासून ते याही वर्षी शेताच्या बांधावर माळरानावर 100 ते त्याहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासनासुद्धा त्यांनी केलेली आहे आणि 5 ते 7 फुटांपर्यंत ती झाडं सगळी जोमाने वाढलेलीसुद्धा आहेत आणि वृक्ष लागवड करणं आणि त्यांचं संवर्धन करणं ही आजच्या काळाची फार गरज आहे. अगदी खरं आहे. विठ्ठल मसलेकर म्हणतात आहेत की 7 मार्च रोजी त्यांच्या वाढदिवशी 71 तुळशीची रोपं लावली आहेत आणि पर्यावरण दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आत्माराम खराडे म्हणतात आहेत डोंबिवलीवरून की ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवायचा आणि प्लास्टिक न घेता कापडी पिशवी वापरू, झाडे लावण्यावर भर देऊ. अगदी खरं आहे. मंगेश म्हात्रे म्हणतात आहेत की पर्यावरणविषयक जागृत. बर, आणि त्यांचा मला दूरध्वनीसुद्धा आलेला आहे मंगेश म्हात्रे यांचा आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी गावी झाडं लावलेत आणि 1996 पासून ती झाडं लावत आहेत आणि अजून ती झाडं जिवंत आहेत, म्हणजे छान त्यांची वाढ झालेली आहे. मिलिंद टिपणीस म्हणतात आहेत की ते कुठे बाहेर जातात आणि काही वेस्टर्न असेल, रॅपर असेल किंवा काही कचरा असेल, पिशवी असेल, तर ते कुठेही टाकत नाहीत. कचऱ्याचा डब्बा दिसला तर त्या डब्यामध्ये टाकतात, नाही तर सरळ खिशातमध्ये तो कचरा ठेवतात. जो कचरा खिशात ठेवणारसारखा असेल किंवा बॅगमध्ये ठेवण्यासारखा असेल तर ते ठेवतात आणि घरी येऊन त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतात. आणि त्यांचं असं निरीक्षण आहे आणि ते आपल्या सर्वांचंच असेल की ट्रेनमधून काही वस्तू फेकणं, एखादी प्लास्टिकची पिशवी फेकणं, एखादं रॅपर फेकणं किंवा पाणी पिऊन झाल्यानंतर ती बाटली फेकणं हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं. खरं आहे ते. आणि अशा वस्तू आपण बाहेर न फेकता, त्याचा कचरा न करता, तो कचऱ्याच्या डब्यातच टाकावा. आणि तुम्हालाही काय वाटतं की काय करायला हवं आणि तुम्ही स्वतः काय करता पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा आणि निसर्गाची हानी होऊ नये म्हणून, ते मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415.

0: देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर।
4: मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही, हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्जी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये किंवा निसर्गाची हानी होऊ नये म्हणून काय करता येईल आणि आपण स्वतः काय करतो त्याबद्दल बोलत आहोत। आम्हाला प्रमोद राऊत यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे धाराशिववरून आणि ते म्हणतात आहेत की भरपूर वनराई करण्यासाठी मेहनत करावी। बरं, भरत पवार म्हणतात आहेत पुण्यावरून की त्या आणि त्यांच्या सौ जेव्हा काही फळे भाजी खरेदीला जात असत तेव्हा कोणी प्लास्टिक पिशव्या देत असेल तर त्याला सांगतात की एक फळ जास्त दे किंवा भाजी जास्त दे असं ऐकताच तो पिशवी न देता हसून काय साहेब बोलत विषय संपवतो। बर, शुभलक्ष्मी मस्तकार म्हणत आहेत की आपण पर्यावरणाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करावयास पाहिजे आणि आपला प्रसार स्वच्छ आपला परिसर स्वच्छ ठेवावा। कचऱ्याचे 3 भाग करावेत, ओला कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिकचा कचरा, आणि तसेच झाडे लावून निसर्गाला शोभा आणावी। बर, नीलांबरी कुलकर्णी म्हणत आहेत भांडूपवरून की त्या शिक्षिका असताना हा दिवस साजरा करत करायच्या, झाडे लावा, झाडं लावायचं, त्याचं महत्त्व सांगायचं, आणि आत्ता नेहमी प्लास्टिक टाळण्यासाठी कापडी पिशव्या वापरतात आणि प्रवास करताना कोरडा कचरा यासाठी वेगळी पिशवी, रोज घरी ओला सुका कचरा वेगळा टाकतात। बरं, गुलाब गायकवाड म्हणतात आहेत की वसुंधरा आणि पर्यावरण वाचवायचं असेल तर सर्वांनी प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडे लावावी। बरं, वैशाली जोशी म्हणतात आहेत की डस्टबिनमध्ये प्लास्टिकची पिशवी ठेवत नाही, डायरेक्ट डस्टबिन कचरा टाकतो ज्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होतो, ओला आणि सुका कचरा वेगळा करतो आणि रस्त्यात प्लास्टिक किंवा कचरा टाकत नाही। बरं, रजनीकांत पाटील वाढवणवरून म्हणतात की सांडपाणी हे कुठे न सोडून देता ते पाणी केळीचे झाड असो किंवा नारळाच्या झाडाखाली ते पाणी सोडतात। बरं, सुखदा मात्रे म्हणतात आहेत गिरगावरून की पाण्याची बाटली वापरून झाल्यावर तोडून टाकतो आणि कचऱ्याच्या डब्यात टाकतो। बरं, संजीव कुलकर्णी म्हणतात आहे ठाण्यावरून की जनता समाज पर्यावरण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो पण हल्ली विकासाच्या नावाखाली सरकारकडून जी झाडांची कत्तल चालू आहे ते बघून मन विषण्ण होतं। बरं, अरुण गावकर म्हणतात आहेत की छान माहिती कळाली। बरं, देवगड जिल्हा सिंधुदुर्ग। प्रदीप चोपडे म्हणतात की पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे आणि आपण सध्या तापमान वाढीचा अनुभव घेतोय ते निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे, त्याचबरोबर सर्वांनी आपली जबाबदारी ओळखूनच वागलं पाहिजे। आजकाल इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचं प्रमाणसुद्धा खूप वाढत आहे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे आणि प्रत्येकाने शक्य तेवढी झाडं लावली पाहिजेत। सुनील जोशी म्हणतात आहेत की कार्यक्रम आवडला। बर, काजूची त्यांनी 10 झाडं लावली आहेत निवळी फाटा रत्नागिरी, अरे वा। सुनील सुर्वे म्हणतात आहेत बदलापूर इथून की गणपती बाप्पांची आरस पर्यावरणपूरक साहित्यापासून करतात आणि जेणेकरून पर्यावरणाला हानी पोचणार नाही याची काळजी घेतात। बरं, आता त्यांचं काम चालू आहे, अरे वा। प्रणव शिंदे यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। बरं, तुम्हालाही शुभेच्छा आणि धन्यवाद। बरं का, मला वसुमती ठोसर यांचा दूरध्वनी आला होता आणि त्या म्हणत होत्या की पाण्याचा वापर जपून करायला हवा आणि त्या बिया कचऱ्याच्या डब्यात टाकत नाहीत आणि कुठे टाकत नाहीत तर त्या मातीमध्ये रुजवतात जेणेकरून त्याचं झाड येईल आणि सगळ्यांनाच त्याचा आनंद मिळेल। बरं, आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा आणि निसर्गाची हानी होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः काय करता आणि काय करायला हवं ते सांगा। दूरध्वनी क्रमांक आहे 02245151432 आणि 45151433। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71।

रसिकोस झाला दोस्तों, बोलूका हा कार्यक्रम सुरू आहे आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल आणि निसर्गाची हानी होऊ नये यासाठी काय करता येईल यावरती बोलतोय. किशोर पेडणेकर यांनी व्हॉट्सअप संदेश केलेला आहे, ते म्हणतात आहेत की विद्युत दाहिनीत फ्युनरल करायला सांगितलेलं आहे त्यांनी. त्यानंतर भास्कर

भिसले वीट तालुका करमाळा जिल्हा सोलापूर घराच्या अंगणात आंबा पेरू आणि चिकू अशी 10 झाडं लावलीत आणि त्यांना छानपैकी फळं पण येत आहेत. अरे वा. चंद्रशेखर भाटवडेकर यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, धन्यवाद. मला वसू माधवी जोशी यांचा दूरध्वनी आला होता आणि त्या म्हणाल्या की आपण जेव्हा काही फळं किंवा भाजी आणायला जातो बाजारामध्ये तेव्हा कापडी पिशवीचा वापर करावा आणि कापडी पिशवीच वापरावी, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये आणि भाजीवाल्यांना सांगावं की बाबा तुम्ही प्लास्टिक पिशव्या काही देऊ नका. रसिको, संयुक्त राष्ट्रसंघानं 1972 पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला आणि 1973 हा दिवस जगभर साजरा केला जातोय. आज तो पर्यावरणाविषयी जनजागृती करणारा जगातला सर्वात मोठा उपक्रम मानला जातोय. आणि आता चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले इथंच थांबतो. एक गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन। रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध

0: कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी

कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथे विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
1: नमस्कार रसिको, दुपारच्या निवांत वेळी तुम्ही ऐकताय 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. आणि आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात तुमचा अर्जुमित्र गोपी भोसले तुमच्या सोबत आहे. आज सप्तरंगी साथमध्ये नेमकी कुठली गाणी ऐकवायची असा प्रश्न मला पडला आहे. आणि ही गाणी जर एका विषयाला धरून असतील तर आपल्याला संवाद साधायलाही बरं पडेल आणि ही गाणी तुम्हाला ऐकायलाही आवडतील. चला तर मग विषय ठरला भेट. ती जर पहिलीच भेट असेल तर, आणि पहिल्या भेटीची आठवण ही कायमची लक्षात राहते. ही भेट जरी पहिली असली तरी ओढ युगायुगांची असते. आणि या पहिल्या भेटीची अशी काही अपूर्व बाधा जडते की जागेपणीच राधा स्वप्नात गुंग होते. कवी मंगेश पाडगावकर यांचे शब्द, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि अरुण दाते, सुमन कल्याणपूर यांचा स्वर. गाणं तुम्ही ओळखलं असेलच. पहिलीच भेट झाली पण ओढ युगांची, जादू अशी घडे या दोन लोचनांची.

रसिक हो, मनातला हा संकोच बेधुंद जाणीवेच्या भोवऱ्यात वाहून जातो आणि निसर्गाच्या किमेने एक अनावर मिलन कसं होऊन गेलं ते दोघांनाही कळत नाही. अशाच अत्यंत तरल अमूर्त भावना नेमक्या शब्दात पकडणारं गीत लिहिलंय कविवर्य पद्मश्री मंगेश पाडगावकर यांनी. शब्दांवर जबरदस्त पकड असलेली या मनस्वी कवीची रचनाच अतिशय ओघवती. तारुण्यातल्या एका बेधुंद प्रसंगाचं वर्णन करताना कवी नजरबंदी करून आपल्याला एका अनामिक प्रदेशात घेऊन जातो. मग ती घडलेली किंवा घडाविषयी वाटूनही राहून गेलेली भेट नुसत्या कल्पनेनंच तुम्हाला अस्वस्थ करते. पाडगावकर त्या भेटीसाठी अनुरूप वातावरण कसं तयार करतात पहा. त्या दिवसाची म्हणजे तो दिवस फक्त दोघांनाच माहिती आहे आणि त्या धुंद वादळ आणि वर पाऊस, पण नुसता पाऊस नाही बरं का, अख्खी रात्रच पावसाची. अरुण दातेंच्या आवाजात हे गाणं नुसतं ऐकलं तरी कुणीही नॉस्टॅल्जिक मूडमध्ये जाऊ शकतो.

जाते बरं का, दोन प्रेमी जीवांना चोरून भेटावं लागतं, त्यात एक वेगळा आनंद असतो. तो आनंद कधी शब्दात सांगता येतो तर कधी शब्दांच्या पलीकडचं असतं सगळं. जेव्हा अशी चोरून भेट होते ना, तेव्हा कळ्यांची फुले होतात आणि झाडं बहरायला येतात. हा बहर प्रेमाचा जो या पुढच्या गाण्यात ओसंडून वाहतोय, या गाण्यातून प्रेम विरह या भावना उत्कटपणे मांडल्या गेल्या आहेत. कवी मंगेश पाडगावकरांचे शब्द, यशवंत देव यांचं संगीत आणि अरुण दाते यांचा स्वर, जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली, हे गाणं ऐकल्यावर तुम्हालाही काहीतरी आठवेल.

0: जी हाँ जी हाँ जीनी माजी।
1: खरतर ही भेट व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले जातात। प्रियकर प्रेयसीला भेटून जायला सांगतो, अशीच उचित भेटून भेट व्हावी आणि ती अलगद आपल्या मिठीत मिटून जावी। स्वप्न सराव आणि मागे काळी काजळ रात उरावी। या चंदेरे रात्री तुफान दर्या उसळेल, फिसळत्या लाटा काठाला भिडतील आणि आत बाहेर एकच वादळ उठेल, पण तू घाबरू नकोस, फक्त तुझा हात माझ्या हातात दे। ही दुराव्याची शिक्षा आता सहन होत नाही। मी तुझाच आहे ना, मग आपल्या माणसाला कोण अशी शिक्षा देतं का? शांता शेळके यांचे शब्द, बाळ पळसुले यांचं संगीत आणि आशा भोसले, महेंद्र कपूर यांचा स्वर।

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: स्टार्टे हैपनिंग अस्तो सदामियता। नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
1: नमस्कार, मी विश्वजीत जोशी।
0: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर।
2: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। पुढचं गाणं आहे ती येते आणि क जाते, येताना कधी कळ्या आणते आणि जाताना फुले मागते। खरंच किती सुंदर भाव आहेत ते, प्रेयसीचं येणं भेटणं आणि जाताना त्या भेटीचा आनंद चेहऱ्यावर फुलणं, हे कळ्यांची फुलं होण्यासाठी

खरंच आहे. कळ्यांची फुलं होण्याची कल्पना फक्त प्रियसी आणि प्रियकर भेटी इतकी मर्यादित नाही, तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबाबत आणि नात्याबाबत असावी. जीवनातली प्रत्येक गोष्ट येते आणि जाते, कधी ती काही क्षणांसाठी तात्पुरती येते तर कधी खूप वेळेसाठी येते आणि निघून जाते. पण जाताना ती कशी जाते, त्या मधल्या काळाला महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट आपल्या जवळ असते तेव्हाच तिचं फुलणं बहरणं झालं तर ती गोष्ट नक्कीच आनंद देते. आरती प्रभू यांची कविता, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि

रसिको ही भेट ना समुद्राला साक्षी ठेवून होते. निळाशार समुद्राच्या किनारी प्रियसी आपल्या प्रियकराची वाट बघत बसली आहे. रुपेरी वाळूत माडांच्या वना चंदेरी चाहूल लावत प्रियकराचं प्रियकरानं यावं अशी तिची अपेक्षा आहे. हा आसमंत धुंद होऊन जातो. निसर्गाच्या सानिध्यात भेटण्याची मजा काही वेगळीच असते. समुद्र आणि प्रेमाचं एक वेगळं नातं आहे. म्हणूनच तर प्रेमकविता लिहिणाऱ्या कवींना समुद्र खुणावतो. समुद्र जसा अमर्याद आहे तसंच प्रेमही अमर्याद असतं. कवी शांताराम नांदगावकर यांचे शब्द आणि अनिल अरुण यांचं संगीत आशा भोसले यांनी खटाळपणे हे गाणं गायलंय. खरं तर हीच गरज आहे या गाण्याची. गाणं तुम्ही ओळखलं असेलच.

वेळेअभावी भेट होत नाही तेव्हा मात्र मन चलबिचल होतं. कधी एकदा पुन्हा भेट होते असं वाटत राहतं आणि भेटीची ही ओढ दिवसागणिक वाढतच जाते. ही माझी तुझी भेट संध्याकाळी घडते आणि मग दूर अंबरात चांदण्यांचा सडा पडतो. या भेटीत भांडणही होतं, कधी वाट बघायला लावल्यामुळं तर कधी आणखी कुठल्या कारणांमुळे. कवी सौमित्र यांची कविता आहे. बोलावंसं वाटतंय पण आधी बोलायचं कोणी, बोलावंसं वाटतंय पण आधी बोलायचं कोणी, अखेरीला मध्ये पडतो सळसळणारा वारा, तुझ्या पदरामध्ये टाकतो गुरफटवून मला. मी हळूच उठून मागतो माफी तुझ्या कानात, मी हळूच उठून मागतो माफी तुझ्या कानात, तुझं माझं भांडण मिटतं संध्याकाळच्या उन्हात, सळसळणारा वारा आणि सोन पिवळ्या रानात.

रसिक हो, संध्याकाळच्या वेळी आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी मन आतुर असतं. मनाला एकच हुरूर लागलेली असते. निळाशार आकाशात बगळ्यांची माळ दिसते आणि मग त्या भेटीची पुन्हा आठवण येते. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, हे गाणं आठवलं ना. वाराकांत यांचे शब्द, डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा स्वर आणि श्रीनिवास खळे यांची अप्रतिम चाल. वाराकांत आणि आकाशवाणीचं घट्ट नातं आहे. आकाशवाणीत त्यांनी 26 वर्ष मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केलं आहे आणि प्रेयसीच्या आठवणींनी व्याकुळ करणारी भावना खळेंनी अप्रतिम चाल लावून आपल्यापर्यंत नेमकेपणानं पोहोचवली. या स्वरांची बेहोशी इतक्या दशकानंतरही ओसरली नाही, उलट ती वाढतच आहे.

रसिक हो, आता वेळ झाली आहे सप्तरंगी सात या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. 3:58 झालेली आहेत आणि आता आपण मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 4 मी तुमचा अर्जे मित्र घेऊन येतो तुमच्यासाठी सांजेच्या पारी. हा कार्यक्रम ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. मराठी ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे ते ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. पर्यावरण दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केला. राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 117 अंकांची घसरण झाली आणि तो 74,243 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 50 अंकांची घसरण नोंदवत 23,367 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा। सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा, शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद। सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर। सांजेच्या पारी

राम राम मंडळी, तुम्ही ऐकता 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवर मुंबई आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी आणि सहजच्या पारी या कार्यक्रमात मी तुमचा दोस्त रंगा तुमचं मनापासून स्वागत करतो बरं का. आता रंगाय म्हणल्यावर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मस्तपैकी गाणी ऐकायची काय.

मंडळी, आयपीएल आताच संपली. टीव्हीवर मोबाईलवर लोक टक लावून सामनं बघत असतात. रोज सामनं बघून लोकांना कठा कसा येत नाही तेच कळत नाही. काय आमच्या गावाकडे बी आता जी पोरं क्रिकेट लई खेळतात. मी बी लहानपणी लई क्रिकेट खेळायचो. सकाळी उठल्यापासून ती साळत जाई पुतूर खेळायचो आणि शाळेच्या मधल्या सुट्टीत बी खेळायचो. आणि शाळा सुटली रा सुटली की धावतच घरला यायचं, हातपाय धुवून चान बटर खायचं, बॅट बॉल घेऊन तडक माळावर खेळायला जायचं. दोन टीमा पाडायच्या, आपापलं गडी वाटून घ्यायचं. टॉस उडवायला एक रुपया बी नसायचा, मग चिप्पी घ्यायची आणि वल्ली का सुखी करून उडवायची. टॉस जितल्यावर का नाही बॅटिंगची बॅटिंगच घ्यायची हे ठरलेलं असायचं. कॅप्टन होतो ना मी, ओपनिंग बॅटिंग करायचो आणि पहिली ओवर बी मिस टाकायचो. काय आमची टीम काय मग जितायचीच. पण मंडळी, एकदा का नाही लई टफ मॅच झाली. सांगतो त्याबद्दल, पण आधी गाणं तर ऐका.

0: खेल दो।
1: तर झालं काय मंडळी, आम्ही टॉस हारलो आणि समोरच्या टीमनं बॅटिंग घेतली. 10-10 ओव्हरची मॅच होती, आमची बॉलिंग काही चांगली झाली नाही. म्हणजे मी दोन जणांना आउट केलं, पण शेखराच्या ओव्हरला लय हाणलं. ते ओव्हर 40 राहुल्या का नाही, नुसता 4-6 हाणत होता. त्या शेखऱ्याला मी म्हणत होतो, अरे बॅट खाली बॉल देऊ नको मारायला. तो राहुल्याला जोरात हाणतोय, पण शेखऱ्या कुठला ऐकतोय. राहुल्या आणि सचिन या जोडीने लय धुतलं. 10 ओव्हरमध्ये का नाही 120 रना त्यांनी केल्या. आता आम्हाला मॅच जिंकण्यासाठी 121 रना करायच्या होत्या, म्हणजे 10 रन रेटनं खेळायचं होतं. वर 40 टीममध्ये का नाही खोपडे होता, तो लय फास्ट बॉलिंग टाकायचा. तर पुढं काय झालं ते सांगतो की वाईज दमदारा.
2: लखनऊ वाला मालिक वाला आला हो मुंबईला चौपाटीला, उंची उंची सेल लागतो या तुमच्या डोक्याला लवकर बोला. लखनऊ वाला मालिक वाला आला हो मुंबई.

चमकी वाला भला भल्यांची चमकी केली मी आहे चमकी वाला नाव गाजत तू हिकड करू कडक का चमकी बोला नाव गाजत तू हिकड करू कडक का चमकी बोला तुमच्यासाठी धावून आलो आलो मी मुंबईला चौपाटीला लखनऊ वाला मालिक वाला आला हो मुंबई।

0: टंकी वाला मालिक वाला उभा के मेला लौकर बोला। लखनऊ वाला मालिक वाला आला हो मुंबई ला तो पाटिला।
1: फेर मारे परत चंपे मर्दानी चंपे जान चंपे।
2: मंडळी खोपडेना पहिलीच ओवर टाकत होता आणि त्याचा सामना मला करावा लागणार होता। ओपनर ना मी, खोपडे बॉल असा काय हाणायचा जसा गुरानं दुगड छानतोय। मी त्याचा पहिला बॉल हळूच मारला आणि एक रन काढली। माझ्याबरोबर शेकऱ्या होता, त्याला म्हटलं या खोपड्याची ओवर खेळून काढ आणि नंतर 4-6 आणू आणि स्कोर लेवल करू। पण शेकऱ्या तो त्यानं कॅप्टनचं ऐकायचंच नाही असं ठरवलं होतं का? त्यानं मॅच फिक्सिंग केली होती काय माहिती? नाही, 2 रुपयासाठी शेकऱ्या काय फिक्सिंग करायचं नाही, तर 2 रुपयावर मॅच लावली होती मंडळी। शेकऱ्या खोपड्याला वर 6 आणायला गेलं आणि खाली त्याच्या दांड्या गुल। म्हटलं आता काही खरं नाही। नंतर पोपट उतरला झाडावरचा, नाही बरं का आमच्या खालच्या आळीचा पोपट्या। काय आम्ही स्कोर हलता ठेवत विकेट वाचून खेळत होतो, पण पोपट्या कॅचआउट झाला मग काय एक एक गडी बाद होत गेलं आणि आम्ही मॅच हरतोय काय असं वाटायला लागलं।

मंडळी आमचं काय नाही, दोन गडी बाकी होतं. मी काय अजून आऊट झालो नव्हतो. मॅच जिंकायचीच, हार मानायची नाही असं ठरवलं होतं. माझ्याबरोबर दिप्या होता. आम्ही का नाही विकेट टेकून खेळत होतो, पण दिप्या रन आउट झाला. त्या संतेनं लांबून थ्रू हाणला तो डायरेक्ट स्टंपावर. म्हणजे अंपायर सांभ्याशी वाद बी घालता नाही आला. आता आमचं शेवटचा गडी मैदानात आला. आमल्या आमल्याला मी म्हणलं, हे बघ आमल्या घाबरू नको, फक्त एक रन काढून मला दे, मी मॅच जिंकून देतो. शेवटची ओव्हर होती मंडळी, रना पाहिजे होत्या 21. आमल्याने एक रन काढून दिली आण का नाही. शेवटची ओव्हर बंडे टाकत होता, मी 2-4 हाणलं. आता 3 बॉलात 12 रन पाहिजे होत्या. पुढचा बॉल मला काय कळलाच नाही, हुकला. आता 2 बॉलमध्ये का नाही 12 रना पाहिजे होत्या, म्हणजे 2 6 हाणायचे होते. बंड्यानं बॉल टाकला, मी पुढे येऊन टॉ लावला, डायरेक्ट 6. आता शेवटचा बॉल, बंडेनं जोरात बॉल टाकला, मी बी जोर लावून मारला, बॉल लई उचोडाला, बाउंड्रीवर संत्या होता. म्हणलं आता संत्या काय कॅच सोडत नाही. मी बघत होतो, संत्यानं कॅच घ्यायला उचोडी मारली, पण बॉल संत्याच्या हाताला लागून बाहेर पडला. 6 मंडळी, आम्ही मॅच जिंकलो होतो. एवढी आटीतटीची मॅच नंतर कधी झाली नाही, आणि इतकी मजा बी नंतर कधी आली नाही.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. वनिता मंडळ.

नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्त सूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

मंडळी सांजच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा दोस्त रंगा आज तुमच्या बराबर आहे बरं का. क्रिकेट खेळायचं लई याड लागलं होतं आम्हाला. एकदा असंच शाळा सुटल्यावर आम्ही क्रिकेट खेळायला निघालो तर आमराळे सरांना सायकलवरनं येताना बघितलं. आता आम्ही समधी बुरगा नाही घाबरायचो. सरांना बघून लक्ष्मी आईच्या देवळामागं लपलो. आता सर जास्त वर गप बसायचं का नाही तेवढ्याच शेखऱ्या वराडलाच. सरांनी मग आम्हाला बघितलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी जगताप सरांना सांगितलं आणि शाळा भरल्यावर जगताप सरांनी आम्हाला पुढं बोलावलं आणि बँच्या फटकोळानं समध्या शाळेसमोर हाणलं. मला तर लई वाईट वाटलं. तेव्हापासून मंडळी क्रिकेट खेळायचं वाईच कमीच केलं मी. तसं मी पुढं 10वीचं वर्ष होतं म्हणलं आता जरा अभ्यासावर ध्यान द्यावं. काय क्रिकेट खेळायचं बंद केलं असलं तरी टी व्हीवर मॅच बघायचो. तेव्हा सचिन गांगुली सेहवाग द्रविड हे बारी खेळायचे. सचिन तेंडुलकर तर माझाच काही समध्यांच्या काळजाचा तुकडा होता आणि अजून बी आहे. सचिन बिगर क्रिकेट बघायला मजाच नाही मंडळी.

मंडळी आता आमच्या गावाकडे का नाही मोठ्या टूर्नामेंट भरतात भली मोठी ट्रॉफी असती आणि बक्षिसाची रक्कम बिलय असते आयपीएल मध्ये कसा लिलाव होतोय तसाच आमच्या गावाकडे या टूर्नामेंट साठी खेळाडू विकत घेतात मग त्यांच्या टीमा पडत्या डीजे भी असतोय नुसतंच धिंगाणा पण खरं सांगू का मंडळी आम्ही लहानपणी एक दोन रुपयाची मॅच खेळायचो का नाही त्याची सर या टूर्नामेंटला कधीच येणार नाही म्हणजे आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही पण क्रिकेट म्हणलं काय लय इमोशनल व्हायला होते रंगी तर म्हणती श्रीराम राव तुमचं माझ्या परास त्या क्रिकेटवरच लय प्रेम आहे तुम्हाला सांगतो मंडळी आपल्या देशात क्रिकेट का नाही हा फक्त खेळ नाही तर जीव आहे आपला आणि आपल्या जीवावर आपण प्रेम करणारच की

मंडळी आम्ही लहानपणी क्रिकेट तर खेळायचोच, पण गोट्या भवरा विटीदांडी खेळायचो, पकडापकडी डोंगरपाणी कबड्डी खो खो असा अस्सल मैदानी खेळ खेळायचो, कधी कधी तर काय बी खेळायचो, म्हणजे जुना टायर घ्यायचा आणि त्याला काठीनं बडवत गाव फिरायचा, भिंगरी मिळायची ती फिरवत बसायचं, शिट्टी वाजवत लोकांच्या शिव्या खायच्या. एकदा काय झालं, मुख्यानं बाजारातनं शिट्टी आणली होती, भैरोबाच्या मंदिराच्या दारात तो वाजवत होता, मंदिरात गणेश म्हातारं झोपलं होतं, त्याची झोपमोड झाली, ते काठी घेऊनच मुक्याच्या मागं लागलं, मुक्या धूम ठोकत घरला गेला, गणेश म्हातारं दमून येऊन परत झोपलं, तर पुण्यांदा शिट्टीमुळं त्यांची झोपमोड झाली. या टायमाला पोपट्या शिट्टी वाजवत होता, तो गणेशच्या म्हाताऱ्याच्या तावडीत गावला, त्यांनी पोपट्याला काठीनंच बडावला, तवापासनं पोपट्या शिट्टी वाजवायचाच बंद झाला.

मंडळी सातवीत का नाही गोप्या मुंबईवरनं गावाला आला. तेव्हा कारण तो जाडा होता. सातवीला आमची जिल्हा परिषदेची शाळा होती. यादव गुरुजी आम्हाला पिटीच्या तासाला मैदानात खेळायला न्यायचे. तेव्हा आम्ही खो खो खेळायचो. आता पोर विरुद्ध पुरी असा सामना असायचा. गोप्याला काय जोरात पळता यायचं नाही. तो पहिलाच आऊट व्हायचा. पोरी त्याच्या पाठीत असा जोरात धपाटा हाणायच्या. तो धपाटा नको म्हणून गोप्या स्वतःच आऊट व्हायचा. पण यादव गुरुजी त्याला परत पळ म्हणायचे. मला सांगतो मंडळी, खो खोमध्ये पळून पळून गोप्याचं वजन 10 किलो तरी कमी झालं असेल. गोप्या बाकी अभ्यासातले हुशार होता आणि माझ्यानं त्याची लगेच गट्टी जमली. मंडळी आम्हाला अभ्यासाची जी काही गोडी लागली का नाही ती माझ्या या दोस्तामुळं.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग हे माझा राजा तूर हे माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
3: कष्टले हे मुंबई घडताना।
4: नमस्कार, मी महेश कोठारे। मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी।
5: मंडळी सांजे जपारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा दोस्त रंगा तुमच्या बरोबर आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत का नाही मुंबईची पोरं यायची, मग त्यांचं काहीतरी खेळ घेऊन यायची मुंबईवरनं का नाही। भारवीनं एकदा कॅरम आणला, गावात कुणाकडेच कॅरम नव्हतं, मग काय कॅरम खेळायला अख्खा गाव यायचं। तुम्हाला सांगतो मंडळी, सुरुवातीला का नाही तो कॅरम कोणाला नीट खेळताच यायचं नाही, पण पोरं बघून बघून कॅरम खेळायला शिकली। चार माणसांचं एकाच टायमाला तो चार माणसं त्या एका टायमाला तो कॅरम खेळायची आणि बाकीची समधी वाट्यावर बसून बघत असायची। कॅरममुळं भारवी तोऱ्यात असायचं, समधी पोरं त्याची हाजीहाजी करायची, मी काय त्याला जास्त मस्का मारायचो नाही कारण ते कॅरम आमच्याच वाट्यावर खेळायची। मंडळी कॅरममध्ये का नाही समधी त्या लाल राणीच्या मागं असत्या, पण ती लाल राणी काढून भागत नाही तर ती मिळवण्यासाठी पांढरी नाहीतर काळी सोंगटी बी काढायला लागती। हा

0: मंडळी कबड्डी बी लय खेळायचो आम्ही. पोरींबरोबर सामना असायचा. आता पोरींसमोर खेळताना नाही म्हणलं तरी लाज वाटायची की नाही, पोरींना कसा हात लावायचा. तर काय झालं, आम्ही कबड्डी खेळत होतो, रंगी आली. आता तिला पकडायला कोणच पुढं जाईना. मी आणि बाळ्याच राहिलो होतो. आमची टीम हारण्याच्या गतीवर आली होती. तेवढ्यात बाळ्या मला म्हणला, रंग्या धर रंगीला. मला काय झालं काय माहीत, मी रंगीचा हातच धरला. तिला बी काय कळलं ना, ती कावरी बावरी झाली. मी काय हात सोडलाच नाही, म्हणजे सोडा असाच वाटलं नाही. समधी पोरं बघत होती, मला तर सापानं बघतोय असंच वाटत होतं. शेवटी शाळेची घंटा वाजली आणि मी सपनातून जागा झालो. आता बाकीच्या गमती जमती पुण्यांदा भेटल्यावर सांगतो बरं का मंडळी. आता येळ झाली आजच्या कार्यक्रमात इथं थांबायची. आशा करतो तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल. बातम्या ऐकाल तुम्ही 5 वाजता, तुम्हाला गाणी ऐकवणार, त्यानंतर बातम्या ऐकाल 5 वाजता, आणि उद्या पहाटे 5 ते 8 रेनबोवर कल्याणी तुमच्याबरोबर असणार आहे. काळजी घ्या. राम राम.
1: क्षेत्र महाबळेश्वर कृष्ण कोयनी ब्रह्महेर पंच गंगा तीर्थ थोर मोठा इतिहास. नको विचारू स्वतः शोभा.

0: पाहो इथे कृष्णेने कड्यावरून उडी घेतली होती ना ती जागा कोणती बरं
1: का तुला हुक्की आली होय उडी घ्यायची
0: तसं नव्हे हो महाबळेश्वरची रमणीय शोभापूर्ण असं वाटतं की इथंच रमावं
1: काय इथंच मरावं वाटतं
0: हा हा मरावं वाटतं तुम्हाला आपले 12 वाटा मोकळे होती अगदी माझ्या मरणाचीच वाट पाहत आहात मग त्याच्या कड्यावरून लपून म्हणजे मोकळे तरी मला एकदा
1: अरे अरे पण मी चेष्टेनं बोललो हे बघ लोक गर्दी करायला लागले चल पुढं पॉइंट बेंड सरोवर पाहून झालं महाबळेश्वर पाड्या लोकांचं हे घर जाऊ साताऱ्याला सज्जनगड अजिंतारा इतिहास

0: आता की प्रीती मिलन पाहायला जाऊया बरं का?
1: असतं का?
0: मी लहानपणी पाहायला येते, मला आठवत येते.
1: पण कोणत्या गावी?
0: संतसा कुत हे गाव पाहिलं त्यानं नाव जाव प्रीती मिलन पहावं कृष्ण कोई नेत. शोभा दोन मनोरांची पेठ आहे व्यापारांची वांगी घेऊ या गोट्याची भूषण कराडच.
1: आणखी तुझं आवडतं ठिकाण आहे का कुठलं?
0: हो आहे ना, एक प्रसिद्ध दैवत आहे.
1: असं का? आता कळलं.
0: कुठचं? करण सोडलं मिरज आली करू गाडीची बदली बसली दत्ताची आली वाडी नरसोबाची.
1: बरोबर आहे ना?
0: बरोबर आहे. ख्याती असे दैवताची बाधा जाते पिशाच्याची नाही आपला पिढा त्याची गोडी दर्शनाची.

0: संसंग कोना पुरे छत्रपति झाले शूर युक्त कलेचा दरबार भरे प्रतिद्योजी घर भरती पहलवाना निशिकर खाने का नाम रानी काल गाजुला गजानी पार केल्या हौशी
1: बस बड़े खूब खूब सुनना नहीं अपन
2: हो ना
1: अगदी समाधान वाटलं मला एक कळ पाहू
2: समाधान वाटलं ना मग सांगणार का आता अग आपल्या घराकडे
0: चप्पल चिवडा कोल्हापूर घेऊन या बरोबरी थेट जाऊ आपल्या घरी आता मुंबईला
1: शाहीर रत्नांची हौस झाला महिन्याचा

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी आज गुजरातमध्ये सुरत इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली। या कार्यक्रमात त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे। आज जागतिक पर्यावरण दिन। निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो। आजच्या पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 117 अंकांची घसरण झाली आणि तो 74,243 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 50 अंकांची घसरण नोंदवत 23,367 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. शासन जमिनी संदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार. आणि 9 जून पर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. जागतिक पर्यावरण दिन आज साजरा केला जातो आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यासारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. ऐकूया याविषयी विशेष रिपोर्ट आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. निसर्गापासून प्रेरणा घेऊन हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं. शहरातील पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून येत्या वर्षभरात 5 लाख रोपट्यांचं वृक्षारोपण करण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाचा आरंभ सुयोगनगर इथल्या उद्यानात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षारोपण करून करण्यात आला. ठाकरे यांनी यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचं महत्व अधोरेखित करत नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. रामटेकच्या संस्कृत विद्यापीठामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांच्या हस्ते बकुळ वृक्षाचं रोपटं लावण्यात आलं. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील माहुली इथले निखिल चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी 1000 सीड बॉल्स तयार करून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. क्लीन लोणार, ग्रीन लोणार आणि एक घर एक झाड या संकल्पनेतून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सर्व 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 193 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा आरोग्य संस्थांमार्फत विविध पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील देवळी इथल्या SSNJ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त NCC आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक विवेक देशमुख यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती बेलोंडे.
1: भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर 5.25% कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली. मात्र सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत तुलनात्मक दृष्ट्या चांगल्या स्थितीत असल्याचं मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.
3: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहेगा.
1: विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली. विधान परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी निवडणुकांमध्ये कुठलाही दबाव तंत्राचा वापर झाला नसून भाजपाकडे 70% अधिक मताधिक्य असल्यानं त्या एकतर्फीच होत्या, त्यामुळे उमेदवारांनी माघार घेणं हे लोकशाहीत चांगलं उदाहरण आहे असं भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांना सांगितलं. राज्यात दगडापासून वाळू निर्मितीचे प्रकल्प सुरू असून कोराडी आणि खापरखेडा इथं प्रकल्पातील राख नागपूर जिल्ह्यात बंद पडलेल्या दगडखाणीत आणली जाणार आहे आणि त्या माध्यमातून कोराडी आणि महादुला इथं मोकळ्या झालेल्या जागांवर बांबू वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक अविरोध झाल्यानं संबंधित क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता तात्काळ रद्द करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. आचारसंहितेमुळे विकास कामं, रस्ते दुरुस्ती आणि जनकल्याणकारी योजनांवर परिणाम होत असल्यानं त्वरित निर्णय घ्यावा असं त्यांनी पत्रात म्हटलंय. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी स्वीकारली.
4: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता MLRC नियमाअंतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली असून शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अधिकार महसूल मंत्र्यांकडे होते, मात्र आता ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे नदीकाठच्या शासन मालकीच्या अथवा इतर सरकारी जागांवरील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर शिबिरं घेऊन करता येणार आहे, त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. वर्ष 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यांच्यातील 7 वाड्या अशा 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतेही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही, त्यामुळे या गावांचं गाव नकाशे, 712 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. भंडारा इथं अन्न आणि औषध प्रशासनानं पतंजली सेंटरवर धाड टाकून आक्षेपार्ह दावे करणारी 15 प्रकारची औषधं जप्त केली आहे. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि लैंगिक समस्यांवरील उपचारांचे दावे आढळल्यानं 29,792 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ न्यायालयीन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तीचित्राचं तसंच नूतनीकरण झालेल्या मध्यवर्ती सभागृहाचं उद्घाटन उद्या 6 जून रोजी संध्याकाळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती AS चांदूरकर, श्री चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे उपस्थित राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं महाडीबीटी पोर्टलवरून खरीप बियाणं वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करण्याचं आवाहन केलंय. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या पिकांच्या प्रमाणित बियाणे चा लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिला जाणार आहे. विदर्भात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी बुलडाणा आणि वाशिम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर राहिलं. काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 42.9 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान 9 जून पर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज देखील अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ इथं वादळ शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक, विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक ठळक बातम्या. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार. आणि 9 जूनपर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या 2वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या 2वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे

0: होण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 7.5% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है, अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानकं आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच ST बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं.

नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढं सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या 2 वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। जानेवारी ते मार्चपर्यंत GDP वाढ 7.7%। सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव। आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात, विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते। गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले। जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले।
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है। 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था, आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं।
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं। तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल। रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली। ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय। इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं

0: एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 जानेवारी ते मार्चपर्यंत GDP 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 वार्षिक GDP 2,99,000 crore जास्त होता तर 2025-26 वास्तविक GDP 3,23,000 crore जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक GDP 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 crore भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथं झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी अरुण ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 राहील. अंदमान बेटांपासून 15 अंतरावर श्रीविजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला

राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या जीआरमध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना आरटीजीएसद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्चपर्यंत जीडीपी वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: That was Pandao Ballet with True. That went out to Nigel. Coming up, we have more requests, but we'll be back right after these messages. Stay tuned. Don't go anywhere.
1: Akashwani FM Rainbow 107.1 MHz. Musically yours.
2: एक काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग हे माझा राजा तूर हे माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे हे
3: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधल्याची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप

नमस्कार श्रोते हो, न्यूज ऑन एअर ऍप आणि 107.1 मेगाहर्ट्स वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। चैतन्याच्या सुरांनी करूया एका प्रसन्न दिवसाची सुरुवात। भक्ती आणि मांगल्याचा एक सुरेल प्रवास घेऊन मी तुमची मैत्रीण अर्थातच कल्याणी सादर करत आहे आपल्या मनाचा ठाव घेणारा कार्यक्रम वंदन।

श्रोते हो, सकाळच्या या नीरव शांततेमध्ये जेव्हा आपण निसर्गाकडे पाहतो तेव्हा तो आपल्याला जगण्याचं केवढं मोठं तत्वदर्शन अगदी सहजतेनं शिकवून जातो. आपण अनेकदा आकाशामध्ये उंच पोहोचलेल्या पर्वताच्या शिखराकडे पाहतो आणि त्याच्या भव्यतेचं खूप कौतुक करतो. पण निसर्गाचा एक नियम आहे, पर्वत कितीही उंच आणि देखणा असला तरीही तो स्वतःच्या अंगाखांद्यावरती पाणी साठवून ठेवू शकत नाही. उन्हाळ्याचे कडक दिवस आले की तो पर्वत कोरडा होतो, कारण त्याच्याकडे उंची आहे पण साठवून ठेवण्याची क्षमता नाही आहे. याउलट जमिनीच्या कुशीत शांतपणे खोदलेल्या एका साध्या विहिरीकडे पहा. ती विहीर कधीच स्वतःच्या उंचीचा दिखावा करत नाही. ती जमिनीच्या पोटात अतिशय खोलवर जाऊन स्वतःचा आंतरिक झरा, पाण्याचा जो काही झरा आहे त्याचा शोध घेत असते. आणि म्हणूनच कडक उन्हाळ्याच्या आणि दुष्काळाच्या दिवसातही ती विहीर तहानलेल्या शेकडो जीवांची तहान भागवते. आपलं जगणंही अगदी असंच असायला हवं नाही का? बाह्य जगातील बडेजाव आणि दिखावा करण्यापेक्षा भक्तीच्या आणि चांगल्या विचारांच्या मार्गाने स्वतःच्या अंतःकरणात खोलवर डोकावणं हीच खरी श्रीमंती आहे. जो माणूस मनातून जितका खोल आणि नम्र असतो त्याच्याच हातून निस्वार्थ मानवतेची सेवा घडू शकते. याच सकारात्मक विचारासह ऐकूया पुढची एक अप्रतिम रचना.

श्रोते हो, आपण रोज सकाळी उठून जी कामं करतो त्या कर्माकडे आपण कोणत्या नजरेनं बघतो यावरच आपल्या आयुष्यातला आनंद आणि दुःख अवलंबून असतं. एकदा एका मोठ्या मंदिराचं बांधकाम सुरू असतं आणि तिथेच एका जागी तीन मजूर मिळून मोठे

दगड फोडण्याचं कठीण असं काम करत असतात. एक जण तिथून जात असताना कुतूहलाने पहिल्या मजुराला असं विचारतो की मित्रा, अरे तू इथं काय करतोयस? तो मजूर वैतागून आणि चिडून त्याला असं म्हणतो की दिसत नाही का, नशीब खराब आहे माझं, म्हणून भर उन्हामध्ये हे दगड धोंडे फोडत बसलोय. तो माणूस पुढे जातो आणि दुसऱ्या मजुराला तोच प्रश्न विचारतो. दुसरा मजूर अगदी शांतपणे चेहऱ्यावरती कसलेही भाव न ठेवता म्हणतो, काही नाही हो, कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रोजची मजुरी करतोय, दुसरं काय. शेवटी तो माणूस तिसऱ्या मजुराकडे जातो, जो प्रचंड उन्हातही अगदी आनंदाने गाणं गुणगुणत काम करत असतो. तो तिसरा मजूर गर्वाने आणि हसून उत्तर त्याला असं देतो की मी इथे फक्त काही दगड फोडत नाहीये, तर माझ्या देवासाठी एक अत्यंत भव्य आणि सुंदर मंदिर निर्माण करतोय. श्रोते हो, काम तेच होतं, कष्ट तेच होते, पण तिसऱ्या मजुराच्या शुद्ध दृष्टिकोनाने त्या कष्टाचं रूपांतर थेट भक्तीमध्ये केलं. आपणही आपल्या कर्माकडे जर या पवित्र आणि सकारात्मक भावनेनं पाहिलं तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला आनंद निर्माण होईल. चला तर मग याच निखळ आणि अढळ आनंदाची प्रचिती देणारे हे पुढचे सूर ऐकूया.

श्रोते हो न्यूज ऑन एअर ऐप आणि 107.1 MHz वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी। आपल्या आयुष्यामध्ये ना अशा अनेक सुंदर गोष्टी आहेत ज्या निसर्गाकडून आणि ईश्वराकडून आपल्याला अगदी सहज मिळत असतात, पण आपली मानवी नजर नेहमी आपल्याकडे जे नाही त्याच्यावरतीच जास्त खिळलेली असते। तक्रार करण्यापेक्षा कृतज्ञ राहणं हाच खरा सुखी होण्याचा अगदी सोप्पा असा मार्ग आहे। कडक उन्हाळ्याचे दिवस असतात, दोन प्रवासी मैलोन मैल चालून प्रचंड थकलेले असतात, उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांचा जीव व्याकुळ होतो। तेवढ्यात त्यांना वाटेमध्ये एक मोठं टेरेदार असं झाड दिसतं आणि ते दोघेही धावत जातात आणि त्या झाडाच्या शीतल सावलीमध्ये विसावतात। गार वाऱ्याच्या झुळकीमुळे काही वेळातच त्यांचा सारा शीण पळून जातो आणि त्यांना खूप बरं वाटतं। तितक्यात विश्रांती घेत असताना एका प्रवाशाची नजर वर जाते आणि तो नाक मुरडतो आणि शेजारच्या प्रवाशाला असं म्हणतो की अरे हे झाड किती निरुपयोगी आहे, याला एकही फळ नाही आहे, केवळ पानांचा पसारा आहे, काय कामाचं हे झाड। माणसाचे हे कृतघ्न शब्द ऐकून ते झाड अत्यंत व्याकुळ होतं आणि शांतपणे त्याला म्हणतं, मित्रांनो जरा विचार करा, या रखरखत्या उन्हामध्ये मी तुम्हाला जी शीतल सावली दिली, तुमच्या थकलेल्या शरीराला आराम दिला आणि तुमचा जीव वाचवला, त्याबद्दल मनामध्ये कृतज्ञता बाळगण्याऐवजी तुम्ही माझ्या एका उणीवेवरती बोट ठेवताय। आपणही बऱ्याचदा ईश्वराने आपल्याला जे काही भरभरून दिलंय त्याविषयी धन्यवाद देण्याऐवजी आपण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करत बसतो, पण याच तक्रारींच्या पलीकडे घेऊन जाणारी आणि मनामध्ये कृतज्ञतेचा भाव जागी करणारी पुढची एक सुंदर रचना ऐकूया।

कधी कधी आपली परिस्थिती आपल्या पूर्णपणे विरोधामध्ये असते आणि सभोवताली नैराश्याचा अंधार दाटलेला असतो. अशावेळी आपला एक छोटासा सकारात्मक विचारही संपूर्ण वातावरण बदलू शकतो. एका भयंकर वादळी रात्री एका अत्यंत भव्य वाड्यावरती निसर्गाचा कोप होतो. जोराच्या वाऱ्यामुळे त्या वाड्यावरचे नक्षीदार कंदील, महागडे काचेचे दिवे आणि विजेची रोषणाई हे सगळं एका जोरदार झटक्यामध्ये विझून जातं. संपूर्ण वाड्यामध्ये आणि परिसरामध्ये प्रचंड अंधार पसरतो आणि भीतीचं असं वातावरण तयार होतं. पण त्याच वाड्याच्या एका छोट्याशा कोपऱ्यात एका साध्या मातीच्या पणतीत जळणारा एक छोटासा दिवा मात्र त्या वादळाशी सामना करत अत्यंत शांतपणे जळत राहतो. वादळ आश्चर्याने आणि अहंकाराने त्या दिव्याला विचारतं, अरे किरकोळ दिव्या, माझ्या एका झटक्याने इतके मोठे आणि महागडे दिवे विझले, तुझी काय लायकी आहे या अथांग वादळासमोर उभी राहण्याची आणि तू का अजून जळतोयस? त्यावर तो मातीचा दिवा अत्यंत नम्र

निराशपणे आणि आत्मविश्वासाने हसतो आणि म्हणतो, वादळराजा, माझी क्षमता लहान आहे हे मला मान्य आहे, पण जोपर्यंत माझ्या प्राणामध्ये तेल आहे तोपर्यंत मी अंधाराला शरण जाणार नाही. मी माझ्या हद्दीपुरता का होईना उजेड देत राहीन आणि लढत राहीन. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या मनातल्या आशेचा तो छोटासा दिवा कधीही विजू देऊ नका. याच आशेचा आणि प्रकाशाचा मार्ग दाखवणारे हे पुढचे सूर ऐकूया.

आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा आपल्याला त्रास देणारी, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारी किंवा नाहक अशा टीका करणारी माणसं जी आहेत ती आपल्याला भेटतच असतात. पण दुसऱ्याच्या वाईट स्वभावामुळे आपण आपला चांगला स्वभाव का सोडावा? संतांचं जगणं आपल्याला हाच सर्वात मोठा धडा देतं. एकदा एक साधू नदीकाठी स्नान करत असतात आणि नामस्मरण करत असतात, तेवढ्यात त्यांना पाण्याच्या प्रवाहासोबती वाहून जाणारा आणि बुडत असलेला एक विंचू जो आहे तो दिसतो आणि विंचू प्राणांतिक वेदनेने तडफडत असतो. साधूंच्या मनामध्ये करुणा जागी होते, ते त्याला वाचवण्यासाठी आपल्या हातावरती घेतात. पण विंचू हातावरती येताच स्वतःच्या स्वभावधर्मानुसार लगेच डंख मारतो आणि त्या वेदनेमुळे साधूंचा हात हलतो आणि विंचू पुन्हा पाण्यामध्ये पडतो. साधू त्याला मरू नये म्हणून पुन्हा पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हात पुढे